0: ಆಕಾಶವಾಣಿ ಹೈದರಾಬಾದ್ 101.9 ಎಫ್ ಎಂ ರೈನ್ಬೋ, ದಿಸ್ ಇಸ್ ಮೀ ಆಜೆ ಕೈವಲ್ಯ ಆ್ಯಂಡ್ ಇಟ್ ಈಸ್ 1 o'clock ಆ್ಯಂಡ್ 9 minutes ಪಾಸ್ಟ್ 1 o'clock ಆ್ಯಂಡ್ ವಿ ಆರ್ ಇನ್ ದ ಹೆಲೋ ರೈನ್ಬೋ ಸೆಗ್ಮೆಂಟ್. ವಿ ಆಲ್ರೆಡಿ ಹ್ಯಾವ್ ದ ಫಸ್ಟ್ ಕಾಲರ್, ಲೆಟ್ ಸಿ ಹೂ ಇಟ್ ಈಸ್. ಹೆಲೋ ರೈನ್ಬೋ.
1: ಹಲೋ,
0: ಹಾಯ್.
1: ಹಲೋ,
0: ಮೀ ಪೇರು?
1: ಮೇರಾ ನಾಮ್ ಪ್ರಿಯಾ ಹೈ.
0: ಓಕೆ,
1: ಆಜ್ ಕಾ ಟಾಪಿಕ್ ಸುನಾ ಸಕ್ತೆ ಹೈ ಏಕ್ ಬಾರ್ ಆಪ್?
0: आज का टॉपिक आपका फेवरेट सीजन क्या है?
1: मेरा फेवरेट सीजन तो विंटर है. वैसे तो कोजी बेड, चिल्ड ब्रीज, गर्म चाय या कॉफी इन द मॉर्निंग, और उससे भी ज्यादा इम्पोर्टेंट छोटा सा नुस्खा टाइप जो है आइसक्रीम खाना.
0: विंटर में आइसक्रीम खाते हो
1: खाना,
0: आप?
1: हाँ, सब खाते हैं.
0: Okay.
1: मम्मी का डांस सुनना, आइसक्रीम खाना, वो एक मेमोरी है विंटर से जुड़ा हुआ. मुझे विंटर बहुत पसंद है.
0: हाँ. अच्छा, तो आपके लिए कुछ गाना सुनाओ.
1: हाँ, मेरी एक फरमाइश थी, सॉरी मैं पूछना भूल गई.
0: हाँ बोलिए, मैं जरूर प्ले करना ट्राई करती हूँ आपके लिए.
1: अगर आपके सॉफ्टवेयर में चौदिनी का चांद हो तो बजा देना प्लीज.
0: चौदवी का चांद हो प्रिया के लिए आ रही है, तो सुनिए.